nem jitit akkadat, je isamiad nekan hi mal hoki, tan tanghi tanghi hisabnu kala bendi, ar inne bhi tengnar, je samiagi chaka kindrari, a kindrarte kindrarte ekasti kerkiri asangi firghai anasi, hele ekabud bunga kerkiri bungi kai adad firghai malabari, tengna kathamanja je Chepunti panya panyanti phir bidina bidinanti phir chepu inne hekri namhe samiyabod kali kindra rali bata aru ekabod bungali tad manla baru hele I kindrarte kindrarte honne guthi samiyad phir barali aru honne erathale ida phir ghae barsa samiya bunga barcha din chepu puyali cheti tara aru honne erathale chepu namhe samaj ke lagan बढ़ेटे दरकारी जिनिस दु चेपू पुइया हले नाम हेसु चाहदात भिन भिन जन चास बास कम दात अरु नमे परिवार बोन नाम प्रतिपोषण ननाल दात अर संसार बोध ही होने चल राली बोध हले भी मानो इंद्र के चेपू मल्ला हले एकाधी संभव मल्ला अकुन नाम एराल दात जित्ती तरा चेपू पुइया हले लट्टा मन्नू अर जहा भी लोह बिरुआ आतली जेतेद कुंदाली भी पहला राली आरु जेते तरा सागुआएत